स्मात वेद स्मात जीव स्मात पेद स्मात रूप स्मात रंग स्मात नाग फिर जन्म विस्मात पौन स्मात पानी विस्मात अग्नि फिर उड़ान विस्मात प्रति विस्मात पानी विस्मात साल लगे प्राणी विस्मात संयोग विस्मात वियोग विस्मात भुख विस्मात भोग विस्मात